0: मुगच्छा ऐको प्यानो कुम्नीनाद कार्यक्रमात आउलिडिया रोड्रिगस उजरे तुमका समय स्थांग नमस्कार कुम्नीनाद कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलिंगीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मकासला
1: तुझ

मुख लगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्दाना गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता देव बरे करू येदळवरेक कोंगनी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग